0: सोता है, देखे आगे क्या होता है। मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेश लाए। दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम। हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असीना उठाएंगे। दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था साध्य साधने चला। जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिक्कज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ा कर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। ये देख गगन मुझमें लय है, ये देख पवन मुझमें लय है, मुझमें विलीन झंकार सकल, मुझमें लय है संसार सकल, अमरत्व फूलता है मुझमें, संहार झूलता है मुझमें, उदयाचल मेरा दीप्तपाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, बुझ परिदिबंध को गेरे है, मैनाग मेरु पग मेरे है, दिप्ते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर। दृग हो तो दृश्य अकांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जग शर अक्षर नश्वर मनुष्य सुर जाति अमर, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश शतकोटि विष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बदाकर साध इने, हाँ हाँ दुर्योधन बांध इने। भूलोक अतल पाताल देख, भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख, ये देख जगत का आदि सृजन, ये देख महाभारत कारण, मृतकों से पटी हुई भू है, पहचान इसमें कहा तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझे में आते हैं। जिह्वा से कटती ज्वाल सघन, सांसों में पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर, मैं जबी मूदता हूँ लोचन, छा जाता चारों और मरण। बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है, यदि मुझे बांधना चाहे मन, पहले तो बांध अनंत गगन। सुने को साध न सकता है, वह मुझे बांध कब सकता है। हितवचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा। धन्यवाद
1: अदिति।
0: ഇത് രാംധാരി സിംഗ് ദിൻകർ എഴുതിയ ഒരു കവിതയാണ്. അത് രശ്മിരതി എന്ന ഒരു ഗ്രന്ഥത്തിലെ ഒരു കവിതയാണ്, കൃഷ്ണകി ചേതാവനി എന്ന പേരുള്ള.
1: അപ്പൊ മനോഹരായിട്ട് അതിഥി ഈ ഒരു ഹിന്ദി റെസിറ്റേഷൻ അവതരിപ്പിച്ചു. അതിഥി, വീട്ടിലാരൊക്കെ ഉള്ളത്?
0: വീട്ടില് ഞാൻ, ഏട്ടൻ, അമ്മ, അച്ഛൻ, അപ്പൂപ്പൻ, അമ്മൂമ്മ.
2: ഇവിടെ അമ്മയും നമ്മുടെ സ്കൂളിലെ
0: ഷീജ എന്ന പേര് ഓഫീസ് സ്റ്റാഫാണ്.
1: ശിവത പറഞ്ഞു 1ാം ക്ലാസ്സിനാണ് ഇവിടെ എത്തിയത്. എന്താ ഇവിടത്തേക്ക് വന്നതെന്നെന്തെങ്കിലും അറിയോ?
0: അച്ഛന്റെ ജോബ് മാറിയപ്പോ, ജോബ് മാൽദ്വീപ്സിലേക്ക് ഷിഫ്റ്റ് ആയപ്പോ നമ്മളും ബാംഗ്ലൂരിന്ന് നാട്ടിലേക്ക് ഷിഫ്റ്റ് ആയി,
1: അങ്ങനെ വന്നതാണ്. ഇപ്പം എവിടെ അച്ഛനുള്ളത്?
0: ഇപ്പൊ അച്ഛൻ ഇവിടെ തന്നെയാ ഉള്ളത്,
1: നാട്ടിലുണ്ട്.
0: ദുബായിന്ന് ലീവ് എടുത്തിട്ട് വന്നയാ.
1: ഓക്കേ.
3: മട്ടന്നൂർ ശ്രീശങ്കര വിദ്യാപീഠം ഇംഗ്ലീഷ് സ്കൂളിലെ വിദ്യാർത്ഥികളും അധ്യാപകരും പങ്കെടുത്ത പരിപാടിയാണ് ശ്രോതാക്കൾ ഇതുവരെ കേട്ടത്. ഇതിന്റെ തുടർഭാഗം അടുത്ത ദിവസം കേൾക്കാം.
1: റേഡിയോ ടു സ്കൂളിലേക്ക് കുട്ടികളുടെ പരിപാടികൾ അയച്ചു തരാം. അയച്ചു തരേണ്ട നമ്പർ ഇതാണ്, 9037008960. മറക്കാതെ പരിപാടികൾ അയക്കുക. നമുക്ക് അടുത്ത റേഡിയോ സ്കൂളിലൂടെ അത് കേൾക്കാം.